0: 게 뭐 지금은 무엇으로배 개인다 호도 호도샤 이 월사 파슬 전화가 되래 이 월사 인누 가타 아기 말 라스트 이름기 예나다 라바 스타기 되래 예나 아기 되래 스타기 되래 인다 라스트 이름 고타다도 인누 젤렛 쿨이 아도 이디 호기 예나 스타 고타다라 인누 남기 아멜에 일리 바라 카르루 카타 노르 카르루 카타 반디 야티마 젤라 엘라 버타라 야티마 반디 사푸게 사푸게 시게 사푸게 안타 반디 아멜에 아우 마 시게 사푸게 걸 녹타레 पसल्पा आदि जति मायन कायन कोई कोई नोकता रे
1: आमेर इधर है क्या नहीं हुआ था ना कावलु मारती रे
0: ये मारो बे एक साथ इगा और ये नल जस्ती मार दिया रे रात्रे बरसा रे इगर रात्रे कल्तना बंदी कल्तना मार सो नोकता रे इगा और ये ना समाधन लेना इल्लमा होग बुली इगा सुनी याद के नानो सदस्य होग बुलो मांगे वाले माचिंद होग हिड़ी होग तरह इले ये ना दादागिरी मारी होग रे रात्र बंदी कल्तना मारको होगता रे ಅಂತ ಆ ರೀತಿ
1: ಇದಕ್ಕೆ ಮತ್ತೆ ಸುತ್ತಮುತ್ತ ಏನು ಬೇಲಿ ಇಲ್ವಾ
0: ಜನಗೆ ಎಲ್ಲಿ ಬೇಲಿ ಹಾಕಿದ್ರೆ ಕಂಟ್ರೋಲ್ ಮಾಡಕ್ ಬರಲ್ಲ ಬರೋದ ಎಲ್ಲಿ ಬಂದೇ ಬರ್ತಾರ ಅವ್ರು ಆಮೇಲೆ ಕಂದಳ ನಮ್ಗೆ ಅಷ್ಟು ಚೆನ್ನಾಗ್ ಬರಲ್ಲ ಏನ್ ಕಂದಳ ಬರ್ತಾ ಅದ್ರಲ್ಲಿ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದೀನಿ ನಾನು ಅಷ್ಟು ಕಂದಳ ನಮ್ಗೆ ಚೆನ್ನಾಗ್ ಬರಲ್ಲ.
1: ಧನ್ಯವಾದ ಮೊಹಮ್ಮದ್ ನಜೀರ್ ಅವರೇ, ಇದುವರೆಗೆ ತಾವು ಮಾವಿನ ಒಂದು ಬೆಳೆ ನಿರ್ವಹಣೆ ಕುರಿತು ನಮ್ಮ ಆಕಾಶವಾಣಿ ಕೇಳುಗರಿಗೆ ತಾವು ಮಾಹಿತಿ ನೀಡಿದ್ದೀರಾ. ಇನ್ನೊಮ್ಮೆ ತಮಗೆ ಆಕಾಶವಾಣಿ ಪರವಾಗಿ ನಮಸ್ಕಾರ ಹಾಗೂ ಧನ್ಯವಾದ ಮೊಹಮ್ಮದ್ ನಜೀರ್ ಅವರೇ.
0: ನಮಸ್ಕಾರ.
2: ಮಾವಿನ ಬೆಳೆಯಲ್ಲಿ ಅಂತರ ಬೆಳೆಗೆ ಮಿಶ್ರ ಬೆಳೆಗಳು, ಈ ಕುರಿತು ಶಿವಮೊಗ್ಗ ಜಿಲ್ಲೆ ಬಸವನಗಂಗೂರು ಗ್ರಾಮದ ರೈತರಾದ ಮೊಹಮ್ಮದ್ ನಜೀರ್ ಅವರೊಡನೆ ಸಂದರ್ಶನ ಕೇಳಿದ್ರಿ. ಇವರನ್ನ ಸಂದರ್ಶಿಸಿದವರು ಡಾಕ್ಟರ್ ಎಸ್ ಎಂ ಸುಧಾಕರ್. ಎಫ್ಎಒ ಅಗ್ರಿಕುಲ ಮೆಡಲ್ 2026 ಬೈಟ್ಸ್, ಈ ಕುರಿತು ಡಾಕ್ಟರ್ ಸುಧಾಕರ್ ಎಸ್ ಎಂ ಸುಧಾಕರ್ ಅವರಿಂದ ಮಾಹಿತಿ ಕೇಳಿ.
3: हम किसानों के लिए यह अत्यंत गर्व और खुशी का विषय है कि माननीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी जी को कृषि और खाद्य सुरक्षा के क्षेत्र में उनके उत्कृष्ट योगदान के लिए FAO के प्रतिष्ठित एग्रीकॉल मेडल से सम्मानित किया गया है. यह सम्मान देश के किसानों के प्रति उनकी प्रतिबद्धता और कृषि विकास के लिए किए गए कार्यों का वैश्विक स्तर पर सम्मान है. इसके लिए हम उन्हें